lai mijalo wamang ko mandir aniko takaha pasulai to manyo gani ko takim tingo kasusa ka parani rak pe kam ka aniko temtele aganaha aru wamang ni susok aniara lumparing nasa no aigija megale ado kmak na mukhamra songko ra pa ha kasusa ka ba dol ko mukhangchi ba susok ro rang ko china ya ka dong ataha aro mukhangchi kasusa ni rangchi jolna jolna aro adokna rasong ra barong china ba wawamang ko didia ha wa felicitation program mo kasusa ka parang coach rang, club official rang, aru dolna cak pagi parang, bakor aha. Wamangnya unkang anina, bamgepong anina, aru kasusaniu. Nambe takah anina, minister wamangko. Wamangna namaskaniko onaha. Nasi mangko borong kakaswani silonganiko kena swinga. Maulong nong tluni, dorbars nong, wamangni songo. Integrated Cattle Development Project ICDB Center na gatal nokur china gata megala sokareni Animal Husbandry and Veterinary Department ko didia ha mech doktari ko wetani khun gpao rangbas nong Arbingston Silani aganani gata retachi isku sotsni bulsio rkapa center kwara maulong joloni damkul gruk songrangna jakhalachim ndiba ditabul sirangna du ko galchpe donenga ha यो बस्ताको याउ बस्ताको गामेचा गपरांगनि नामगनिना अरु जोलखो नामरोस लुरतना गता निरोकतपाचिनाबा स्नों सरकारिको मोनमोलाहा जोलो सोंदोंग परांग अरु गामेचा गपरांगना रिया दुवानि रामा जालंगरांगखो नामदापतना गता मुखसोंगेनबा लेचका सांगपुंग पोंगस्नुंगनि उमियोरेम चिबिमाखो मन्देरे नागता खापातकपा दोलोंगखो रालियांगनि एमएलए कमिंगवन एमबोन मिजालो प्राके ओनाहा District Mineral Foundation DMF ni ningo tangka gong lak sotbrisku puen sotsku chetchi rkpa wadolong kwara jabri ni gisepon rka machota ha. Umyurem chibimani nang chumotkpa ong anigman pa imbon ni aganani gita ya chibiman sangpungo songdong parang na rngani chi gamagi ani chi aro salantiyo jakhalani chi ko ngpa mong songgpa onga. Uni wa hesnong omotungo chibima rkamoni mitara chasani ge sepor nokrangko rknagata bengani ko dakapani gemen wa gesgrat play agana ha wa chibima ko rongta de rakichina aro jabolrangko galja china gata ba MLA didia ha skangpa walet miki sila veterans knockout football tournament hazani krokto ko april ni tarikoni aba chingat gpa jriraslen playground jowayo ongat gpa mizalo machota ha jion jowai constituency gmukoni dol chichet bakra ha megale football association ni advisor or president h doling to manyo aganani ko dakai mutungo khalsusa kapong ani gisukko sadam merongo sinapatna gata veteran rangko filona rambaplani gmun joloni mla ko mutel pli agana ha rapsan daken bulsi riangomang ba gisuk aru bn ko mangra kera khina gata khalsusaniera nangchumot kapong a ne veteran rangko ba gisukko didia ta ha या नोका टूर्नामेंट को चुसोकपोंग आतानिगमन एमएलए और सकांतिनन वाला मास्कानी को नहा स्कांगपा वालतमिकी सिला वेटरन्स नोकआउट फुटबॉल टूर्नामेंट हजानी को दो को सिला वेटरन्स चियाहा जे मांगन थांका गोंग लाक्सा हजा सुतपोंगा उनबक्सना मेडल ट्रॉफी और सर्टिफिकेट रंको वॉक्सिस मनाहा रनर्स अप मुखला 11रा थांका गोंग लाक्सा को वॉक्सिस मनाहा गथामगपाउ चेगपा मिशन कंपाउंड आरो lum kriwiang dol rangara thangka gong hacha sotpunga kai bokchis rangko manaha magba siani gman duk mukchiu ga akpa bosi cha tong gpa me chupi sani gman snikta phi roini film thari gpa akuti mungpa assamese film ko new york indian film festival na syokaha jeonya movie ko agsa gmakna me khoda chi thari ko mesok chenggen ne film ko thari gpa da alo aganaha yan wano snikta phi roini film tarik parang ko skangpa me sokanyong inga aru yakho waves film bazar hazani korpongani film bazar recommends hexena siokaha supreme court number of judges amendment ordinance hazani koroktokni gita supreme court ni judge rangko sakola chikitamoni ko sakola chisniona baida patna gita president Drupadi Murmu rachakaha law and justice ministry ni wetani kon gpani gita ya ordinance ra supreme court number of judges ek रिटर्च इसको सपोंगा दो को दंतांगा ताहा या दंतांगा तानी को दाकपाची एपेक्स कोर्ट तो इंडियनी चीफ जस्टिस बक्साना गुमुक साखोदा चिचेत जास्ट्रांग उंगनो कमर्शियल बोसुरांगो सलबागपा जहाज को स्ट्रेट ऑफ होर्मुसो छात्रा पहानी गुमन याना अचकना मनगीजन्यो उंगा अनेमंग